पुरख परमपरखत जी तुद जेवद अवर ना कोई तू चुक चुक एको सदा सदा तू एको